0: आद बागा मीहुंगे अख होदुगे फानुगे वाह का खलेगे फानु किया दिवाश ऐ वेली फरबद तवगावा एकलेगे फानुगे कौमुगे मीहुन्ना एकलेगे फानु इंदार कुर विहिंदे एकलेगे फानुगे कुरिन्नाई एकलेगे फानुगे फहुं इंदार कुरवा रसूलुं वनी इस्वे गुस्फाकं कशवरे त्यबै मीहुं अल्लाह मेनवी अलुकन नुकुरा हुशकमे ಹಮ ಕಶವರು ಬೊಡುವ ಗೆಂವಾ ದುವ ಹೆಗ್ಗೆ ಅಜಾಬಾ ಮೆದು ತ್ಯಬಾ ಮೀಹುಂಗೆ ಮಚ್ಚ ಅಹುರೆಂ ಬಿರುಗಣ್ಣುಮೆ
1: ಕಾಲೂ ಅಜಿತನ.